पछे टोलाएरा कहिले दंगा पारथे छैन हेरी हेरी कन कहिले कपाल कोर्थे कहिले बसे टोलाएरा कहिले दंगा पारथे कहिले हेर्थे झ्याल बाटा कहिले भित्र पछे आखी भौरा परे।